0: छड अपने गए ता पत्थर सी, छड अपने गए ता पत्थर सी, वे आखरन दी किसे दी हो जाऊं। कदे दिमाग अंदर तूफान चलें, कदे दिमाग अंदर तूफान चलें, तो कदे शांत पानी बांध हो जाऊं। बिल्कुल असी अपनी जिंदगी दे हर रंग नू माणिए, इस अंदाज नू असी अपनी जिंदगी दे विच अपनाइए। इस दुआ दे नाल हाजिर है तुहाडी होस्ट लवलैन प्रोग्राम चिट्ठियां मिठियां दे नाल। ते प्रोग्राम दी शुरुआत दे विच गल हो रही है कुछ सोच दी, कुछ आनंद दी, ते जिंदगी दे किसे अंदाज दी। की कह रहे ने गायक, सुनते हैं इस गीत दे विच।
1: Yeah. 2K16, 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16. 16